हम मूड मुगद किश बूझ नाही, तू आपे देह बुझाई, जो तुद पहावे सोई करसी, अवर ना करना जाई।